0: मेहरबान कदरदान बच्चे बूढ़े और जवान, सौ बात की एक बात है सही, सिर्फ पैसे भेजने के लिए QR स्कैन करते हैं या पिन डालते हैं, पैसे मिलने के लिए नहीं।
1: RBI कहता है QR कोड स्कैन करते समय या पिन डालते समय थोड़ा ध्यान से।
2: അടുത്ത ഗാനം പട്ടണപ്രവേശം എന്ന ചിത്രത്തിന് വേണ്ടി യൂസഫലി കേച്ചേരി രചിച്ച് ശ്യാം ഈണം പകർന്ന് സതീഷ് ബാബു പാടിയത്.